जम कारणा पतत पावन माधो बिरद तेरा तान ते वै मन जन जिंत्यायो हर प्रभ मेरा मेरे माथे लागी ले तूर गोबिंद चरणन की सुर नर मन जन तिनो ते दू

राम कली महला पंजवा। तू दाना तू अवचल तू ही, तू जात मेरी पाती, तू डोल कदे डोला है नाही, ताम कैसे ताती। एक है एक है एक तू ही, एक है तू राया, तो कृपा ती सुख पाया रहा। तू सागर हम